0: नमस्तंगारिंग नमस्तंग कृतारिंग नमो सर्वतंदे नमो सत्वंदे
1: नमस्तंग साके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहिमे नमस्तंग करिमे
0: नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्त्राके नमस्तंग सुहागे
1: नमो सर्व सुखं नमो सर्व पोखं नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता
0: नमो जोग जोगे नमो पुग पुगे नमो सर्व दयाले नमो सर्व पाले
1: चक्रे शंख पर्श

0: नमस्त मंग अकाले नमस्त मंग अपाले नमो सर्व देशे नमो सर्व पेशे
1: नमो राज राजे नमो साज साजे नमो शाह शाहे नमो महामहे
0: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रुख रुखे नमो सुख सुखे
1: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतंग नमो सर्व प्रीतंग
0: नमो सर्व ज्ञानं नमो परमतानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं
1: नमो सर्व दृष्टं नमो सर्व कृष्टं नमो सर्व रंगे तर्पंगी अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे अकीजे अपिजे समस्तं प्रसिजे
1: निर्वालं स्वरूपे को कर्म परनासि सदा
0: अमृत कर्मे अवृत धर्मे अखल जोगे अचल भोगे सर्वं दाता सर्वं ज्ञाता सर्वं पानै सर्वं मानै
1: सर्वं प्राणि सर्वं त्राणि सर्वं भोक्ता सर्वं